धन्य मी शबरी श्रीरामा, असं अत्यानंदानं म्हणत म्हणतच शबरी अनंतात विलीन झाली. पुढे श्रीराम आणि लक्ष्मण ऋष्यमुख पर्वतावर आले. या पर्वतावरच राज्यपद भ्रष्ट झालेला कपिश्रेष्ठ सुग्रीव आपल्या हनुमंताधिक मंत्र्यासह लपून छपून वावरत होता. सुग्रीवाचा वडील बंधू वाली यानं त्याला किष्किंधेपार हकलून लावलं होतं. सुग्रीवाची पत्नी रुमा हिचंही त्या पापकर्म्यानं बलानं हरण केलं होतं. राम लक्ष्मणांना दुरून पाहताच सुग्रीवाला वाटलं की हे कुणी धनुर्धर वालीनं आपल्यावर पाठवलेले आहेत. तो घाबरून मलय पर्वतावर पळाला आणि तिथून त्यानं हनुमंताला चौकशीसाठी पाठवलं. सचिवोत्तम हनुमंतानं

श्रीरामांची भेट घेतली. प्रथम दर्शनीच श्रीराम आणि हनुमंत यांच्यात स्नेहभाव निर्माण झाला. हनुमंतानं श्रीराम आणि सुग्रीव यांची भेट घडविली. दोघांची समयोचित भाषण झाली. हनुमंतानं अग्नी प्रज्वलित केला. त्या अग्निसमक्ष सुग्रीव श्रीरामांना म्हणाला, साक्षीस व्योम पृथ्वी, साक्षीस अग्निज्वाला. साक्षीस व्योम पृथ्वी, साक्षीस अग्निज्वाला, सन्मित्र राघवांचा सुग्रीव आज झाला. रामा, रामा तुझ्या परी मी वनवास भोगत आहे. हनुमन मुखे तुला ते साध्यंत ज्ञात आहे. दुःखीत साह्य होतो दुःखात दुःखिताला. सन्मित्र राघवांचा सुग्रीव आज झाला. बंधूच होय वैरी तुझ काय सांगू आर्या. बंधूच होय वैरी तुझ काय सांगू आर्या. नेही हरून वाली माझी सुशील भार्या. वालीस राघवा त्या तू धाड रौरवाला. वालीस राघवा त्या तू धाड रौरवाला. सन्मित्र राघवांचा सुग्रीव आज झाला. बाहूत राहुच्या मी निस्तेज अंशुमाली. बाहूत राहुच्या मी निस्तेज अंशुमाली. गतराज्य लाभ होता होईन शक्तिशाली. माझेच शौर्य सांगू माझ्या मुखे कशाला. सन्मित्र राघवांचा सुग्रीव आज झाला. होता फिरून माझे ते सैन्य वानरांचे. होता फिरून माझे ते सैन्य वानरांचे. होतील लाख शत्रू त्या दुष्ट रावणाचे. ते लंघतील सिंधू खणतील शैलमाला. ते लंघतील सिंधू खणतील शैलमाला. सन्मित्र राघवांचा सुग्रीव आज झाला. ते शोधितील सीता संदेह यात नाही. ते शोधितील सीता संदेह यात नाही. निष्ठा प्लवंगमांची तू लोचनेच पाही. होतील सिद्ध सारे सर्वस्व अर्पिण्याला. होतील सिद्ध सारे सर्वस्व अर्पिण्याला. सन्मित्र राघवांचा सुग्रीव आज झाला. झालेच सख्य रामा देतो करी कराते. झालेच सख्य रामा देतो करी कराते. आता कशास भ्यावे कोणा भयंकराते. तू सिद्ध हो क्षमेंद्रा वालीस मारण्याला. सन्मित्र राघवांचा सुग्रीव आज झाला. घालीन पालथी मी सारी धरा नृपाला. घालीन पालथी मी सारी धरा नृपाला. रामा समीप अंती आणीन जानकीला. धाडीन स्वर्ग लोकी येईल आड त्याला. सन्मित्र राघवांचा सुग्रीव आज झाला. हनुमान नील ऐका. हनुमान नील ऐका मंत्री तुम्ही न माझे. हनुमान नील ऐका मंत्री तुम्ही न माझे. सुग्रीव एक मंत्री हे रामचंद्र राजे. आज्ञा प्रमाण यांची आता मला तुम्हाला. सन्मित्र राघवांचा सुग्रीव आज झाला.

अर्थात शरद ऋतुना चंद्रना किरणो अमनाजेवी उज्ज्वल कांतीवाळा उत्तम रत्नो यमा जळ्या छे ते मकराकृती कुंडल तथा हार वगैरे आभूषणो थी शोभता दिव्य आयुधो थी ओपता दिव्य नील रंगना हजारो हाथवाळा लाल कमल जेवा चरणोवाळा परमेश्वरी श्रीमाताजीनू हूँ प्रातःकाले स्मरण करू छू नमन करू छू।

अर्थ महिषासुर, चंड, मुंड आणि शुंभ आ असुर दैत्योनो विनाश करवामा चतुर, ब्रह्मा, इंद्र, रुद्र तेमज मुनिजनोने मोहप माडणारा, एवा विलक्षण चरित्रवाळा, अनेक स्वरूप धारण करणारा, दरेक देवताना स्वरूप वाळा चंडी दुर्गा माताजीने अमे प्रातःकाले नमन करीयेशी, वंदन करीयेशी।